जेते जी तेते वणजारे, दोए दीवे चौदह हट नाले। जेते जी तेते वणजारे, खुले हट होआ वापार।